सो लवली जलवा है बाबा बिल्कुल वाइट एज लवली जो जलवा जॾहिं तव्हां इस्तेमालु कंदा तव्हांखे पाण खे ख़बर पइजी वेंदी आहे त वाइट एज लवली क्रीम आहे रेडियंट अल्ट्रा वाइटमिन सां तयारु थियल जंहिंजे अंदरि 30 वाइटमिन शामिल अथव 30 वाइटमिन सम्झो था हुन सां गॾो गॾु सनस्क्रीन बि शामिल अथसि उहा इन जे लाइ जीअं तव्हांखे ख़ूबसूरती सां गॾु गॾु हिफ़ाज़त बि मिले तव्हांजी स्किन खे अगरि तव्हां सुबुह जे टाइम ते ईअं थींदो आहे न त असां सुबुह जो टाइम ते काॾे कमु करण वेंदा आहियूं या फिर तव्हां अगरि डेली बेसिस ते कोई जॉब कयो था त तव्हांखे जेको आहे न पंहिंजी स्किन खे फ्रेश ॾेखारिणो हूंदो आहे तव्हांखे पंहिंजी स्किन ते न मेकअप लुक ॾेखारिणो हूंदो आहे पर तव्हां घणो मेकअप नथा करे सघो छो त बाबा गर्मियूं अची वियूं आहिनि त उन जे लाइ छा कंदा तव्हां बसि वाइट एसी लवली क्रीम थोरे मिक़दार में पंहिंजे चहिरे ते लॻाए छॾींदा ऐं पोइ ॾिसंदा त लवली जा जलवा आहे हाय तव्हांजी स्किन इहा सफ़ा चिमकंदी वेंदी छो त हिन में ग्लिटर बि मौजूदु आहे जेको तव्हांजी स्किन खे एसी शिमरी शिमरी लुक ॾींदो आहे ऐं एॾी ज़बरदस्त हिन जी क्वालिटी आहे मां छा ॿुधायां पर्सनली यूज़ कंदी आहियां मां ऐं मां त मतिलबु इहो चाहियां थी त मां सभिनी खे हिन जो जेको आहे न त मशवरो ॾियां था बाबा तव्हां लाज़मी लॻायो डेली बेसिस जे लाइ तमामु परफेक्ट प्रोडक्ट आहे त वाइट एज जो लवली जेका ट्यूब आहे न हीअ तव्हां लाज़मी पाण वटि वठो लाइट वेटेड फार्मूलो आहे ॾाढो ज़बरदस्त फार्मूलो आहे हुन सां गॾो गॾु सनस्क्रीन बि एड थियल अथसि त बाबा ख़ूबसूरती मिलंदी ऐं ख़ूबसूरती जी हिफ़ाज़त बि थींदी सो वठी अचो वञो हाणे

0: بسم اللہ الرحمن الرحیم. اسیں اسا مخاطب آئیوں جی مہرا پر ایف ایم 94 تا پروگرام صحت جی گال سان کرے حاضر خدمت اوہاں جو پینجو میزبان حاکم علی جسکانی. سامن جی خوش تو جہان خوش, جی واہے تو جہان واہے. اسیں ہمیشہ یہائی دعا ڈیندا آئیوں تہاں جتے بھی ہوجو شال سدا خوش ہوجو آباد ہوجو. پروگرام صحت جی گال میں اساں جے اسٹوڈیو میں موجود ہوں سندھ جا مشہور و معروف ڈاکٹر منظور حسین میمن صاحب, جے کہ مختلف بیماری بابت جان ڈیندا. ڈاکٹر صاحب جو خاص مہربانی آہن, محبت آہن, جو پینجو قیمتی وقت کڈھی کرے اساں جے اسٹوڈیو میں اچن تھا. ڈاکٹر صاحب ہر اربع خمیس جمعہ چھنچھر آچر ایں سومر تے صبح جو 10 کھا شام 5 وگے تائیں جرمن ہومیوپیتھک کلینک ساموں ودھن پوٹرا پیٹرول پمپ کوٹلی کبیر روڈ مہراپور میں مریضن جو علاج کندا آہن. ہر جمعے چھنچھر ایں آچر تے ڈاکٹر صاحب جی چیک اپ فیس بالکل مفت ہوندی ہے, بالکل فری ہوندی ہے. تماں اساں جے پروگرام میں بذریعہ لائیو کال شامل تھی سکو تھا. 0301-2196-851 نمبر اواں کے ایک دفعہ بیہر آؤں نوٹ کرائیں دو ہلاں تھو 0301-2196-851 یعنی 301-2196-851. ڈاکٹر صاحب سندھ جا مشہور و معروف ڈاکٹر آہن, ہومیوپیتھک کنسلٹنٹ ایں فیملی فزیشن. کا بھی بیماری لا علاج ناہی, اواں کے مایوس ناہے تھیانو. شفا دین والی ذات اللہ تعالیٰ جی آہی. ڈاکٹر صاحب علاج کندو آہی جے کہ لا علاج تھی کرے مریض کراچی کا بھی موٹی تھا اچن, حیدرآباد کا موٹی تھا اچن پیا, بین وڈن اسپتال میں تھی موٹی نہ ہیں. جڑے ڈاکٹر صاحب وٹ نہ ہیں تو اللہ تعالیٰ ڈاکٹر صاحب کے ہاتھ میں اڑی کا شفا رکھی ہے. جڑے ڈاکٹر صاحب پنجو علاج شروع کرے تو وہ صحت یاب تھی ونجن تھا, شفا یاب تھی ونجن تھا. اللہ سے انہوں کے شفا عطا فرمائے تو. گردے کی پتھری ہوجائے, مسانے کی پتھری ہوجائے, پتے کی پتھری ہوجائے, نک کی ہڈی ودھیل ہوجائے, گلے جا گدود ودھی ونجن تھا, ان جو بغیر آپریشن کے کامیاب علاج کندا آہن. ان کا علاوہ سندھن جو سور, جوڑن جو سور, گوڈن جو سور, کندرگ جو سور ہے, نظر کی کمزوری, کن میں سور ہے یا کن جنجا وہن تھا, مادے جو سور ہے, مادے کی السر ہے, گردن جو انفیکشن ہے, چہرے جو رنگ سانو, چہرے کی خارش, فٹ فرڑی, یا بارن جو قد نہ ودھن, یا موٹاپے وغیرہ جو ڈاکٹر صاحب کامیاب علاج کندا آہن. تمہاں سنج پروگرام میں بذریعہ لائیو کال شامل تھی سکو تھا 0301-2196-851. اسیں ڈاکٹر صاحب سے مخاطب تھیندا سیں. ڈاکٹر صاحب جو مہربانی آہن, محبت آہن, جو پینجو قیمتی وقت کڈی کرے اساں جے اسٹوڈیو میں اچن تھا. ڈاکٹر صاحب سب کا پہریا تو اسیں اواں کے خوش آمدید چوندا سیں. ٹھیک آیو, طبیعت ٹھیک آیو اواں جی؟
1: جی سے اللہ تعالی دے سو.
0: اج کیڑے موضوع بابت جان دیندا سائیں؟
1: اعوذ باللہ من الشیطان الرجیم, بسم اللہ الرحمن الرحیم, صلی اللہ علیہ وسلم. پہرا تا سب تعریفوں رب پاک چو جے کو اساں کے جارے تو خارائے تو روزی دے تو خوشی دے تو سبنی زمینی آسمانی آفتن کا محفوظ رکھے تو. اصل پروگرام سے اچھی گال کوشش کندا ہوں تا جے کے بھی اساں جا بدھندڑ ہیں لسنرس ہیں یا جے کے فیس بک تے اساں کے دسندڑ ہیں انہن جے لائے ایکڑی اویئرنیس طور تے جے کے بیماری ہوں دیو ہیں مختلف بیماری ہیں انہن جے اویئرنیس جے لائے ہی پروگرام ہوں دو آئے پر کوشش کندا ہوں تا ہر ایک وہ گال جے کی پیشنٹ کے نہ ہوں دیا ہے خبر ऐं पोइ जेकॾहिं हिन प्रोग्राम जे तवसुर सां हुन खे इहो ख़बर पइजी वेंदी आहे त हीअ असांखे तकलीफ़ हिन सबब जे करे थिए थी त पोइ हू उन हिसाब सां पाण बि फर्स्ट एड ॾेई सघंदा आहिनि ऐं जल्द अज़ जल्द उन डॉक्टर वटि पहुचंदा आहिनि ऐं उते उहे ॾेखारींदा आहिनि. अहिड़े तरीक़े सां बीमारियुनि जे हवाले सां ॻाल्हि कयूं त बीमारियुनि में जीअं वात जूं खोड़ सारियूं बीमारियूं ख़राबियूं थींदियूं आहिनि, वात पची पवंदो आहे, वात में छाला थी वेंदा आहिनि, उन्हनि जा कहिड़ा असबाब हूंदा आहिनि ऐं उहे छो थींदियूं आहिनि, या जेकॾहिं थी वञनि थियूं त उन्हनि जे लाइ छा करणु घुरिजे, फर्स्ट एड कहिड़ी करणु घुरिजे या दवा कहिड़ी वठणु घुरिजे. त जीअं मां ॻाल्हि कई त जेको मिसाल हिकिड़ो वात पची पए थो त वात में छाला थी पवनि था, उन जा खोड़ सारा असबाब हूंदा आहिनि. मिसलनि हिकिड़ो ॾिसो हिकिड़ी त जेको आहे सो लाइकेन प्लेविस असां हिकिड़ी यानी आटो इम्यूनी डिज़ीज़ आहे जंहिंखे असां आटो इम्यूनी डिज़ीज़ उनखे चइबो आहे त जॾहिं जेके पंहिंजे हिकिड़ो इम्यूनिटी सिस्टम हूंदो आहे जॾहिं उहे सेल्स ख़ुदि पंहिंजा सेल्स जॾहिं कमज़ोर थी वेंदा आहिनि, यानी हू पहिरां फाइट कंदा आहिनि जेके ॿाहिरां बैक्टेरिया ईंदा आहिनि उन्हनि सां, त जीअं ॿाहिरियुनि बैक्टेरियाज़ खे अंदरि अचण न ॾियनि। पोइ अहिड़े तरीक़े सां जॾहिं पाण उहे कमज़ोर थी पवंदा आहिनि त पोइ जेको आहे उहे बैक्टेरियाज़ अंदरि अचण थी वेंदा आहिनि। इन खे ऑटो इम्यूनिटी डिज़ीज़ चइबो आहे। अहिड़े तरीक़े सां हीअ बि उन बीमारी जो हिकिड़ो क़िस्म आहे। ऐं कहिड़ी बि उमिरि में थी सघे थी, ऐं कंहिंखे बि जेको आहे सो थी सघे थी, औरत खे थी सघे थी, मर्द खे थी सघे थी। ख़ासि करे मर्दनि खे जेको आहे उमिरि जे हिसाब सां ॻाल्हि कयो त 40 सालनि खां बाद में जेको आहे सो वधीक इहे चांसिस हूंदा आहिनि। ऐं जीअं मां वजह ॿुधाई त ऑटो इम्यूनी डिज़ीज़ आहे, उनखां अलावा ॿियूं बि होड़ सारियूं वजहूं आहिनि। हिकु त जेको आहे सो यानी पेट जी ख़राबी थी वेंदी आहे, घणे टाइम खां घणनि खे कब्ज़ रहंदो आहे उनजे करे हूंदो आहे, या फैमिली हिस्ट्री में कंहिंखे हेरिडिटी में हूंदो आहे त उनजे करे बि जेको आहे सो थी वेंदा आहिनि, या वरी जेको आहे सो कुझु अहिड़ियूं घणे टाइम ताईं कुझु मेडिसिन्स खाइबियूं आहिनि जंहिंजा साइड इफ़ेक्ट्स हूंदा आहिनि, उनजे करे बि जेको आहे सो माउथ अल्सर थी वेंदी आहे, या वात जा जेके छाला आहिनि उहे थी वेंदा आहिनि, या जेको आहे सो गरम खाधो माण्हू यकदमि खाईंदो आहे या ब्रुश कंदो आहे उहो लॻी वेंदो आहे, या जेको आहे सो एनी प्रॉब्लम्स, ॿिया खोड़ सारा अहिड़ा प्रॉब्लम्स हूंदा आहिनि, गर्म ज़्यादा जेके शयूं हूंदियूं आहिनि ज़्यादा इस्तेमालु करण सां जेको आहे सो इहे वात जा जेको आहे सो छाला थी वेंदा आहिनि। ऐं पोइ जॾहिं थी वेंदा आहिनि त उनजो अहसासु कीअं थींदो आहे, यानी अव्हांखे ख़बर कीअं पवंदी आहे त अव्हांखे तकलीफ़ कहिड़ी थींदी आहे। उहा तकलीफ़ इहा ई हूंदी आहे त हिकु त जेको आहे सो अव्हां ॾिसंदो त घणनि जी यानी हिकु त मां पहिरियों ई ॿुधायुमि त छालो थी वेंदो आहे, ऐं उनखां पोइ छाले हुजण सां गॾो गॾु घणनि जी ज़बान जेको आहे सो सुजी बि वेंदी आहे घणनि जी ज़बान में, छो जो खोड़ सारा क़िस्म हूंदा आहिनि छालनि जा, वात जे पचण जा। घणनि जी ज़बान जेको आहे सो पची पने ॾारूं ॾारूं थी वेंदी आहे, घणनि जी ज़बान सुजी वेंदी आहे, घणनि जी ज़बान ते अछा चुटा थी वेंदा आहिनि, घणनि ते जेको आहे सो ईअं छाला निकिरी ईंदा आहिनि, ॻाढ़ी थी वेंदी आहे बिल्कुलु। पोइ उनजे करे माण्हू खाइण पीअण खां जेको आहे सो रहिजी वेंदो आहे, खाई पी सही तरीक़े सां न सघंदो आहे, यानी ॻाढ़ो मिर्च त बिल्कुलु ई बर्दाश्त न थींदा आहिनि, लेकिन ॿी आम जेकी शइ हूंदी आहे उहा बि जेको आहे सो यानी न हली सघंदी आहे। इवन पाणी बि जेको आहे सो अव्हांखे जेको आहे सो तकलीफ़ ॾींदो आहे। त इन तकलीफ़ जी सूरत में जेको आहे सो अव्हांखे हिकु त केयर करणु घुरिजे। केयर कहिड़ी हूंदी आहे जी, मां पहिरियों ई ॿुधाई त जेको आहे सो हिकु त यानी स्ट्रेस नाहे वठिणो, स्ट्रेस जे करे बि इहे प्रॉब्लम्स थींदा आहिनि। हिकु त स्ट्रेस नाहे वठिणो, आराम जो ख़ासि ख़्यालु रखिणो आहे, थधियुनि शयुनि जो इस्तेमालु करिणो आहे, मिसलनि ॾही आहे, ॾही हिकिड़ो बहितरीन सोर्स हूंदो आहे, ॾही खे इस्तेमालु करे सघो था। उन खां अलावा जीअं ग्लिसरीन पेस्ट ऐं हेड आहे ऐं पाणीनि जी पेस्ट ठाहे उहा ज़बान ते लॻाइबी आहे। हिकिड़ा देसी टोटका बि असां हिन प्रोग्राम में गॾो गॾु ॿुधाईंदा आहियूं त जीअं असां पंहिंजे समयन खे फस्ट एड तौर ते असां ॿुधाए सघूं त हू यकदमि जेको आहे सो हुन ते हैवी थी सघनि, बीमारी ते हैवी थी सघनि, कंट्रोल करे सघनि। त इहे हिकिड़ा घरेलू टोटका हूंदा आहिनि जेके असां ॿुधाईंदा आहियूं। उनखां अलावा सौंफ तव्हां चूसे सघो था, फूदनो जेको आहे सो तव्हां जेको आहे सो इस्तेमालु करे सघो था। ऐं सभु खां बहितर ऐं सभु खां वधीक जेकी ॻाल्हि ईअं रखंदासीं उहा आहे होम्योपैथिक मेडिसिन्स। बजाए तव्हां का ॿी मेडिसिन्स इस्तेमालु कयो त होम्योपैथिक में असांजा खोड़ सारा अहिड़ा पेशंट्स आहिनि जिन खे इहे तकलीफ़ूं थींदियूं आहिनि, असां पंहिंजी जॾहिं दवाऊं हुननि खे ॾिनियूं आहिनि त अलाह ताला जी महिरबानी सां बग़ैर कंहिं साइड इफ़ेक्ट्स जे उहे बिल्कुलु जेको आहे सो ठीकु थी वेंदा आहिनि। इवन एतिरे क़दुरु जेके हू यानी ॻाल्हाए कोन सघंदा आहिनि इन वात पचण जे करे, छालनि जे करे, खाइण पीअण उन्हनि जो ख़तमु थी वेंदो आहे। ऐं उन्हनि पेशंट्स खे पछाड़ी में जॾहिं उनखे फ़र्क़ु पवंदो आहे, परे परे खां उहे पेशंट असां वटि ईंदा आहिनि, जॾहिं पहिरियां मुख़्तलिफ़ ॿियनि डॉक्टर साहिबान ॾे वञी ॿियो इलाज कराए थकिजी पवंदा आहिनि त पोइ असां वटि ईंदा आहिनि। ऐं पोइ जॾहिं हुननि खे फ़र्क़ु न पवंदो आहे त असांजी दवाउनि मां हुननि खे अलाह ताला जी महिरबानी, छो जो शिफ़ा ॾियण जी ज़ात रब ताला जी आहे। लेकिन असां वटि होम्योपैथिक ट्रीटमेंट ख़ासि करे जर्मन होम्योपैथिक क्लिनिक असांजी मेहराबपुर में मौजूदु आहे, जिते हफ़्ते जा 6 ॾींहं जेको आहे सो मौजूदु हूंदा आहियूं, जिते जुमो छंछरु आचरु स्पेशली चेकअप फीस असां फ्री जेको आहे सो रखी आहे। सूमर अरबा ख़मीस जेको आहे सो ॿिया ॾींहं मौजूदु आहियूं। अंगारे जो ॾींहुं असांजो क्लिनिक बंदि हूंदी आहे। ख़ासि करे ईअं बि थींदो आहे जो अंगारो असांजी क्लिनिक बंदि हूंदी आहे, लेकिन खोड़ सारा असांजा जेके पेशंट आहिनि उहे अंगारे जे ॾींहुं बि अची करे असांखे कॉल कंदा आहिनि त असां तव्हांजो वेट पे कयोसीं। लेकिन हिकिड़ो ॾींहुं बि हफ़्ते में मोकल हर कंहिंजे लाइ रेस्ट ज़रूरी हूंदी आहे। याकिम साहब,
0: तव्हां वरी अंगारे वारे ॾींहुं माना उहो छुटी करे छॾी आहे, त माण्हू काफ़ी ईअं सम्झंदा आहिनि त जुमो मोकल हूंदो
1: इन जे करे
0: ईअं बि थींदो आहे पर तव्हां वरी जुमे जो हिकिड़ो भलारो ॾींहुं सम्झी करे ऐं बाक़ी इहो हिकिड़ो सुठो अमल बि आहे त उन ई ॾींहुं तव्हां हिकिड़ो मिसाल पंहिंजी या तव्हांजी कंपनी आहे उहा सदको कॾहिं थी या खेर कॾहिं थी या उन्हनि जे हिकिड़े पंहिंजे सोच मुताबिक़ त जेकी चेकअप फीस आहे उन्हनि फ्री कई आहे सिर्फ़ु आवाम जी ख़िदमत जे लाइ जेके ग़रीब माण्हू आहिनि नथा पहुची सघनि पिया उहे लाज़मी अची करे यानी हुतां दवा वठी सघनि या पंहिंजो चेकअप कराए सघनि छो जो अॼुकल्ह इहो आहे त जेको सिर्फ़ु कंहिं बि डॉक्टर वटि आम वटि वञे थो त उनजी ख़ाली चेकअप फीस ई 400 रुपया 500 रुपया वॾा डॉक्टर त हिन महिल 2000 खां बि क्रॉस करे विया आहिनि 1500 बि जेको आहे सो ख़ाली चेकअप जी जेका फीस हूंदी आहे उहे था वठनि पिया पोइ जेको आहे सो ट्रीटमेंट अञा अलॻि हूंदी आहे मेडिसिन अलॻि हूंदी आहे जेके दोस्त सां फेसबुक ज़रिए गॾु आहिनि उन्हनि खे बि ख़ुशि आमदीद चवंदा हलंदासीं उन्हनि जूं मोहबतूं आहिनि शाल उहे बि आबाद हुजनि ख़ुशि हुजनि असांजे जेके दोस्त आहिनि तमामु घणी महिरबानी मां हिकु फेसबुक जो असांजो तमामु बहितरीन ऐं हिकु सिंध जो वॾो सिंगर बि आहे माशाल्लाह असांजो तमामु बहितरीन दोस्त बि आहे फ़क़ीर एजाज़ अली ख़ासकली साहिबु तमामु घणियूं असांजे दिलि मोकिलियूं आहिनि हार्ट्स मोकिलियूं आहिनि इहे असांजे
1: प्यार आहे
0: प्यार आहे मोहबत आहे ऐं मोहबतूं आहिनि यानी हिकिड़ी मोहबत न हज़ार
1: मोहबतूं
0: उहो साईं तालबुल मौला वांगुरु त मूं वटि मोहबत जा आहिनि मणे सो एजाज़ साहिब जी बि दिलि में असांजे लाइ माना मोहबत जा मणे आहिनि सो ईअं ई असीं उहो चई सघूं था ॻोठ वलीदाद खान लुंड खां मोहम्मद सिद्दीक लुंड बि फेसबुक ज़रिए असां गॾु आहे एजाज़ साहिबु असांखे सलाम चए पियो वालेकुम असलाम मुंहिंजा भाउ शाल आबाद हुजो ख़ुशि हुजो असांजो बि दुआऊं असां गॾु आहिनि दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि सिंध जा मशहूरु व मरूफ़ डॉक्टर प्रोफेसर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु जेके हिकु मुल्की सतह जा डॉक्टर आहिनि डॉक्टर साहिब जूं ख़ासि महिरबानियूं आहिनि मोहबतूं आहिनि जो पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे असांजे स्टूडियो में अचनि था ऐं असांजे अवाम खे जेके असांजा ॿुधंदड़ आहिनि उन्हनि खे यानी नॉलेज ॾियण जे लाइ ॼाण पहुचाइण जे लाइ सिहत वधीक हसास प्रोग्राम हूंदो आहे जो आउं दोस्तनि खे इहो ई चवंदो आहियां त भई तव्हां ॿियनि दोस्तनि खे मोकिलियो जो लाज़मी यानी हिन जे ॿुधण सां काफ़ी अहिड़ा दोस्त आहिनि जिन खे हिकु फ़र्क़ु बि पवंदो आहे काफ़ी डॉक्टर साहिब जे ॾस ते सिहतयाब थी वेंदा आहिनि काफ़ी वरी डॉक्टर साहिब वटि अची वञनि था या उन्हनि खे मौक़ो मिलंदो आहे हिकिड़ो कंहिं सुवाल पुछण जो या सिहत बाबति मालूमात जो त असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु डॉक्टर साहिब जो ख़ासि महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल बि शामिलु थी सघो था 0301 2196 851 0301 2196 851 त डॉक्टर साहिब खे असीं भलीकार बि चवंदासीं डॉक्टर साहिबु काल जी तरह वेंदासीं त ॾिसूं किथां जो कॉलर असां सां गॾु आहे अस्सलाम वालेकुम साईं मुंहिंजा केर सां पियो ॻाल्हाए ख़ुशि आमदी चऊं था सोलंगी साहिबु ठीकु आहियो तबियत ठीकु आहे जी मुंहिंजा साईं 15-20 साल थिया आहिनि माना गैस नथो छॾे।

0: जेके ॿाहिरि इहे गर्म अशिया जेको आहे सो या जेके हार्ड शयूं असां इस्तेमालु कयूं था बर्गर वग़ैरह या बारबिक्यूज़ वग़ैरह अहिड़ियूं शयूं गर्म शयूं चांहि जो इस्तेमालु घणो स्मोकिंग स्ट्रेस निंड जो सही न हुजणु इहे खोड़ सारियूं वजूहात आहिनि मादे जे बीमारियुनि जो सबबु बणिजी वियूं आहिनि इन जे करे पहिरियों त इन्हनि शयुनि ते कंट्रोल करणु घुरिजे उन खां पोइ पाणी जो इस्तेमालु अवां ज़्यादा कयो ऐं उन खां पोइ विटामिन सी जो इस्तेमालु ज़्यादा कयो खीर जो इस्तेमालु ज़्यादा कयो फ्रूट्स इस्तेमालु कयो ॾही इस्तेमालु कयो सौंफ़ हर खाधे खां बाद में जेको आहे सो तव्हां जेको आहे सो चुटकी इस्तेमालु कंदा कयो उन सां छो जो हीअ हिकिड़ी कुदरती शयूं आहिनि ऐं पहिरें तव्हां ॾिसो त को बि इलाजु मौजूदु न हूंदो हुओ इहे ई शयूं हूंदियूं ऐं असांजा वॾा बि असांखे इहे शयूं ॿुधाईंदा हुआ ऐं इहे शयूं इस्तेमालु करण सां ई अव्हांखे रिलीफ़ मिली सघंदो ॿिए नंबर ते मादे जी बीमारी जे लाइ होम्योपैथिक दवा इस्तेमालु कंदा कयो उहा अव्हांखे आदि न कंदी आहे या छोटकारो ॾींदी आहे
1: हिकु ॿियो कॉलर लाइन ते मौजूदु आहे काल जे तरफ़ ईंदासीं अस्सलाम वालेकुम साईं मुंहिंजा कंहिं सां पियो ॻाल्हाए ॾाते दस्ती खां ख़ुशि आमदी चऊं था ॾातो दस्ती माना तालको ठरी मिलो लॻे थो जी जी बिल्कुलु अलाह ताईं ख़ुशि रखंदो छा पुछंदा मुंहिंजा साईं डॉक्टर साहिब खां अच्छा चरियो वारा उन में ॾढ निकितो आहे जीअं रंग हूंदी आहे मुंडी वांगुरु गोली
2: आहे
1: सुभाणे तव्हां डॉक्टर साहिब खे ॾेखारे वञो इन जो इलाजु मौजूदु आहे थोरो लाॻीतो इलाजु कराईंदोसि मां सुञा थो कुझु ई ॾींहंनि में ख़तमु थी वेंदो ख़ासि अॼु मसलो न आहे या कीअं जो अहिड़े क़िस्म जा डॉक्टर साहिबु ॿुधाईंदो तव्हांखे पाण ई डॉक्टर साहिबु अक्सर करे प्रोग्रामनि में ज़िक्र कंदो आहे त 2022 खां बाद में ख़ासि तौर ते स्किन जा जेके चमड़ी जूं बीमारियूं ॾढ थियो ख़ारिश थी इन में इज़ाफ़ो थियो ऐं अलहमदिल्ला डॉक्टर साहिबु वटि जेको बि आयो आहे अलहमदिल्ला उहो सिहतयाबु थियो आहे इन में छुटकारो पातो अथई ॿुधो एफ एम ॿुधो वधीक डॉक्टर साहिबु तव्हांखे ॿुधाईंदो ठीकु आहे मुंहिंजा साईं जी डॉक्टर साहिबु
0: जी साईं बिल्कुलु तव्हां दुरुस्त चयो त 2022 खां पोइ त जेको आहे सो स्किन जूं जेके बीमारियूं आहिनि उहे तमामु घणियूं वधी वियूं आहिनि ऐं हिन वक़्तु जेको आहे सो खोड़ सारा फंगल इन्फेक्शन्स जीअं अधे हींअर वार चिरे जी ॻाल्हि कई जंहिंखे असां एलोपेशिया डिज़ीज़ चवंदा आहियूं या उनखे फंगल बि चई सघिजे थो त उनजी ट्रीटमेंट बि कामयाबु ट्रीटमेंट असां वटि होम्योपैथिक में जेको आहे सो मौजूदु आहे ऐं हूअं हिते आमतौर ते थींदो ईअं आहे ऐं इन अधे बि ज़रूरु इहे टोटका इस्तेमालु कराया हूंदा हजमनि वटि वेंदा आहिनि उते जेको आहे सो इहे कट ॾियारींदा आहिनि ऐं ब्लड कढाईंदा आहिनि ऐं पोइ जेको आहे सो उहो वरंदो उहा एरिया इन्फेक्टेड थी वेंदी आहे बल्कि जेको आहे सो अंदरि इन्फेक्शन घणो थींदो आहे वायरल इन्फेक्शन थी वेंदो आहे सो इन जे करे जेको आहे सो मां उन्हनि भाइरनि खे अदरनि खे ऐं या अजड़ियुनि खे झलींदासीं त महिरबानी करे अहिड़नि जेको आहे सो वटि तव्हां न वञो अहिड़ियूं शयूं इस्तेमालु न कयो जंहिंसां तव्हांखे बजाए फ़ाइदे जे नुक़सानु थी वञे छो जो ॿिया घरेलू टोटका खोड़ सारा हूंदा आहिनि इहे कट ॾियारणु दंभ ॾियारणु इहो तमामु जेको आहे सो नुक़सानदेह हूंदो आहे यानी बाक़ी अवां जेको आहे सो घरेलू ॾिस जे हवाले सां जीअं लसन आहे यानी सिंधी थूम आहे त थूम खे कुटे पेस्ट करे ऐं उहा उन जॻह ते लॻाए सघो था इनशाला ताला उन सां बि अलाह ताला उन में शिफ़ा रखी आहे अव्हांखे कुदरती तौर ते यानी मां हिकिड़ी फस्ट एड ॿुधाई आहे इहो इलाज तौर ते फस्ट एड आहे यानी बाक़ी ट्रीटमेंट त तमामु ज़रूरी आहे हुनजे लाइ ट्रीटमेंट त बिल्कुलु हुनखे खपे होम्योपैथिक जे हवाले सां कामयाबु ट्रीटमेंट असां ॾींदा आहियूं जेकी अलाह ताला जी महिरबानी सां बिल्कुलु जेको आहे सो ठीकु थियो महसूसु बि न थींदो आहे त कॾहिं हुनखे इहा तकलीफ़ थी हुई
1: प्रोग्राम में हिकु ॿियो कॉलर मौजूदु आहे 0301-2196-8051 प्रोग्राम सिहत जी ॻाल्हि जी मेहरापुर एफ एम 94 जो आवाज़ु तव्हांजे समातुनि में पहुचे पियो असांजे स्टूडियो में मौजूदु प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु सिंध जा मशहूरु व मारूफ़ डॉक्टर डॉक्टर जो कम से कम बि 30 साल तजुर्बो आहे 25 खां 30 साल तजुर्बो आहे जो डॉक्टर साहिबु जॾहिं शुरूआति में 2021 में हिते असीं मेहरापुर में आयो त उन टाइम बि डॉक्टर साहिबु जो 25 साल तजुर्बो हो त 5-6 साल गुज़री आहिनि यानी हिन साल हिन दफ़े आउं चवंदुसि त डॉक्टर साहिबु जेको एक्सपीरियंस आहे उहो 30 सालनि खां मथे आहे क्रॉस करे वियो आहे त प्रोग्राम में काल जी तरफ़ हलूं भई कॉलर लाइन ते मौजूदु अस्सलाम वालेकुम
3: वालेकुम सलाम
1: साईं मुंहिंजा कंहिं सां पियो ॻाल्हाए ख़ुशि आमदी चऊं था खानवाण जे भाउ खे छा पुछंदा मुंहिंजा साईं डॉक्टर साहिब खां जी मुंहिंजा साईं
3: अर्ज़ कयोसीं पहिरियों बि जेको आहे अर्ज़ इहो आहे त हाणे इन जेको इलाज थी सघे त ब्लड प्रेशर बि सही आहे बाक़ी ॿियो को मसइलो को बि न आहे न शुगर आहे न वरी जेको आहे ब्लड प्रेशर आहे
1: अलहमदुल्ला इन जो इलाज भी थी सके तो तेरह साल है पर को अड़ो मानो सोरह सत्रह साल।

0: कमर्शियल ब्रेक,
1: कमर्शियल ब्रेक बाद एक दफो बीहर वहां सभी सजन के खुश आमदीद चौं था प्रोग्राम सेहत की गाल चीज मेरापुर एफ एम 94 जो आवाज़ अवज समात पहुंचे पो असा स्टूडियो में मौजूद सिंध जो मशहूर मारूफ डॉक्टर प्रोफेसर मंजूर हुसैन मेमन साहब जी सिंध जहा मशहूर मारूफ डॉक्टर हैं। डॉक्टर साहब हर अरबा खमीस जुमो छंछर आचर आई सूमर ते सुबह जो दहें का शाम पंजे वगे तीन जर्मन होम्योपैथिक क्लिनिक सामू वधन पोटरा पेट्रोल पंप कोतली कबीर रोड मेहरापुर में मरीजन जो इलाज कन्दा है। डॉक्टर साहब हर अरबा खमीस, डॉक्टर साहब हर जुमे छंछर आई आचर यानी हफ्ते जा टे ढी चेकअप फीस बिल्कुल मुफ्त होंगी है। डॉक्टर साहब यानी अवा के दवा स्टोर तठनी पवी बाकी जी चेकअप फीस है वह डॉक्टर साहब की तरफा कंपनी तरफा बिल्कुल मुफ्त होंगी है। जी अस प्रोग्राम में जिक्र कि पे हिस्से में काफ़ी अड़ा मरीज हैं जी परे परे का डॉक्टर साहब अचन था बी जगह लाइलाज थी कर कराची में लाड़काने में सक्कर में हैदराबाद में लाइलाज थी कर डॉक्टर साहब वटा अड़ो ही पेशेंट उनका व्यूज अवा पहुंचाऊँ था जो लाड़काने खां सखर खां सिंध मुख्तलिफ़ सो अस्पताल में थी कर डॉक्टर साहब वट आयो आयो पीर गोठ का तो उन जा व्यूज अच्छो बुधाऊँ था। अलहमदुल्ला अल्लाह ताला जो हुकुम से वो शिफायाब जो थो ढो सेटिस्फाई हों मुतमैन हों तो व्यूज दींद या मुझे तरफा बेन तीन भी पहुंचा जी मुख्य अल्लाह ताला शिफा दिनी है तो इं ही कें बे जो भी भलो थी अल्लाह थी अल्लाह से उन्होंने भी शिफा अता फरमाए।
2: तकलीफ छा हुई तां मुझे क्लिनिक जर्मन होम्योपैथिक क्लिनिक मेहरापुर आया हो
3: साईं वात सफा पकलो मानी न दुखाई सां काशे न
2: वात में छाला होया
3: छाला
2: दी ट्रीटमेंट कराई फर्क कोन पियो हाई पी कोन पिया सघो गलाए सघो पिया
3: न
2: गलाए कोन पिया सघो हाणे जेकी दवा ॾिनी सी अलहमदुल्ला हुन मां वहां खे केतिरो फर्क पियो
3: फर्क पियो साईं बिल्कुल
2: केतिरो हींअर खाई सघो था
3: खाई सघंदा शुक्र
2: गलाए सघो था अलहमदुल्ला गलाए न पिया सघो बिल्कुल पर मां सिर्फ़ असांजो तव्हां खां पुछण जो मक़सदु इहो हूंदो आहे त असांजो जेको क्लिनिक आहे त हिकिड़ी क़िस्म जी असां पंहिंजी इहा प्रोग्राम हूंदो आहे असांजो या त उन उन हवाले सां असां पंहिंजे ॿुधंदड़नि ताईं हिकिड़ी इंफॉर्मेशन या अवेयरनेस ॾींदा आहियूं त तव्हां जेको ॿियो इलाज करायो था उन मां अव्हांखे एतिरो फ़र्क़ु नथो पए या उनजा साइड इफेक्ट हूंदा आहिनि पर हिन इलाज में होम्योपैथिक माण्हुनि खे शायदि एतिरी अञा अवेयरनेस ॼाण न आहे इन हवाले सां असां उन्हनि ताईं इहा सिर्फ़ु ॼाण पहुचाईंदा आहियूं त हिन इलाज करण सां अव्हांखे केतिरो फ़र्क़ु पए थो रिज़ल्ट अव्हांजे साम्हूं आहे जेको पेशेंट अव्हांखे ॿुधाए थो पियो पंहिंजे वातो जॾहिं क्लिनिक ते असांजे हिते वरी हली आयो आहे ऐं सिर्फ़ु इन लाइ त मूंखे जेकी हीअ तकलीफ़ हुई छो जो मुंहिंजो कोर्स अञा रहियल हो जेको हींअर अदो वठे थो पियो त उन सां उनखे फ़र्क़ु पइजी वियो आहे जेको ॿी दवा मां उनखे फ़र्क़ु न पियो इन हवाले सां साईं इहा ई ॻाल्हि आहे तव्हां दवा मां मुतमैन आहियो बसि हाणे अव्हां ॿियनि ॿुधंदड़नि खे कहिड़ो हिन असांजी क्लिनिक ते प्लेटफॉर्म ते कहिड़ो मैसेज
3: मैसेज ईअं ॾींदासीं माशाला दवा भली आहे बिल्कुलु ॿियनि बि वठी थिए फ़ाइदो टको बि न पियो इन खां वधीक पैसा ख़र्च कयासीं माशाला दवा बि भली आहे
2: फ़ाइदो ख़र्च बि घटि थियो फ़र्क़ु बि पइजी वियो ॿियो बि नुक़सानु कोन पियो
1: तमामु बहितरीन। डॉक्टर साहब ॾिसो जेको माना अधो हिकिड़ो पाण व्यूज़ ॾिए थो पाण ॻाल्हाए थो पाण हिकिड़ो ॿुधाए थो त मूंखे माना एतिरो हिकिड़ो फ़ाइदो पियो आहे ऐं यकीननि ईअं ई थींदो आहे त माण्हू जंहिंखे हिकिड़ी शिफ़ा मिलंदी आहे त उहो ॾाढो मुतमैन बि हूंदो ऐं उहो ख़ुशि बि हूंदो। त प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि जी मेहरापुर एफ एम 94 जो हीअ आवाज़ अव्हांजे समातुनि ते पहुचे पियो 0301-2196-851 लाइव कॉल जो नंबर आहे 0301-2196-851। डॉक्टर साहिबु ॾिसो असीं उहो दोस्तनि खे इहा ई चवंदा आहियूं जीअं हिन अधे जो वात बि न पियो पटिजे यानी उनजो ॻाल्हाइणु ॿोल्हाइणु हिकिड़े जो बीठल हो उहो माण्हू ॾिसो केतिरो ख़ुशि हो उहो तव्हां ॾिसो उन मां अंदाज़ लॻाए सघो था।
4: जी साईं बिल्कुलु असांखे बे इंतिहा ख़ुशी थींदी आहे जॾहिं अहिड़ो क़िस्म जो जेको पेशेंट हूंदो आहे जंहिंखे किथां बि फ़र्क़ु न पवंदो आहे असांजी होम्योपैथिक ट्रीटमेंट सां उनखे फ़र्क़ु पवंदो आहे लेकिन शिफ़ा अलाह ताला जी हूंदी आहे ऐं दवा असां कोशिशि कंदा आहियूं त उन्हनि खे जेको आहे बहितर खां बहितर ऐं जर्मन होम्योपैथिक मेडिसिन्स जे हवाले सां दवाऊं ॾियूं त जी हू बिल्कुलु जेको आहे सो ठीकु थी वेंदा आहिनि ऐं अलाह ताला जी महिरबानी सां पेशेंट जॾहिं बिलीव करे ईंदो आहे ऐं दवा खे रेग्यूलर तरीक़े सां मुकमल तरीक़े सां परहेज़ सां गॾु इस्तेमालु कंदो आहे ऐं यकीन सां इस्तेमालु कंदो आहे त हुनखे बिल्कुलु फ़र्क़ु थी वेंदो चाहे हू पहिरां कराची छो न वियो हुजे चाहे हू लाड़काणो छो न वियो हुजे सखर छो न वियो हुजे पर जॾहिं असां वटि ईंदो आहे ऐं दवा हुनखे ॾींदा आहियूं ऐं उहे इस्तेमालु कंदा आहिनि त अलाह ताला जी महिरबानी सां सबूत तव्हांजे साम्हूं आहे त पेशेंट जेको आहे सो बिल्कुलु जेको आहे पंहिंजी ज़बानी ॿुधाए पियो त असांखे अलहमदिल्ला फ़र्क़ु पियो आहे
1: तमामु बहितरीन दोस्त तव्हांखे ॿुधाईंदा हलूं प्रोग्राम सिहत जी ॻाल्हि जीअं मेहराबर FM 94 जे स्टूडियो मां लाइव पेश कयो पियो वञे अव्हांजो पंहिंजो मेज़बान हाकिम अली जिस्कानी अव्हां सां गॾु आहे असांजे स्टूडियो में मौजूदु सिंध जो मशहूरु मारूफ़ डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु जेको सिहत बाबति ॼाण ॾेई रहियो आहे डॉक्टर साहिबु हर अरबा ख़मीस जुमो छंछरु आचर ऐं सूमर ते सुबुह जो 10 खां शाम 5 वॻे ताईं जर्मन होम्योपैथिक क्लिनिक साम्हूं वधण पोटरा पेट्रोल पंप कोटली कबीर रोड मेहरापुर में मरीज़नि जो इलाज कंदा आहिनि 0301-2196-8051 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिल थी सघो था अव्हां खे कॾहिं बि मायूस नाहे थियणो पिते जी पथरी आहे गुर्दे जी पथरी आहे मसाने जी पथरी आहे नक जी हॾी वधियल आहे गले जा गुदूद वधियल आहिनि उन्हनि सभिनी बीमारियुनि जो बग़ैर ऑपरेशन जे डॉक्टर साहिबु कामयाब इलाज कंदा आहिनि इन खां अलावा अव्हांखे हेपाटाइटिस बी आहे सी आहे फालिज याने जंहिंखे अधरंगो आहे याने भली खणी केॾो बि पुराणो अधरंगो हुजे 10 साल जो 15 साल जो 20 साल जो यकीन अलाह ताला उनखे शिफ़ा ॾियण वारो आहे अव्हांखे केॾो बि पुराणी ख़ारिश आहे अव्हांखे केॾो बि पुराणो जोड़नि जो सूरु आहे संदनि गोॾनि जो सूरु आहे घणा माण्हू वेहंदा आहिनि त उथी न आहिनि सघंदा अलाह ताला जे तरफ़ां शिफ़ा रखियल हूंदी आहे ऐं डॉक्टर साहिबु इलाज कंदो आहे जीअं असां हिकिड़े माण्हू जा व्यूज़ हलायासीं जेको तमामु परे खां पीर जो ॻोठु खां आयो पीर ॻोठु ॾिसो मेहरापुर खां काफ़ी परे आहे ईअं सम्झो खैरपुर खां बि काफ़ी अॻिते ई आहे त उतां बि हिकिड़ो 60 किलोमीटर 70 किलोमीटर 80 किलोमीटर खां या ॾिसो अॻु में बलोचिस्तान जा पेशंट डॉक्टर साहिबु वटि ईंदा आहिनि कंबर शिदारकोट लाड़काणे जा पेशंट अक्सर करे डॉक्टर साहिबु जा ईंदा आहिनि ॾोकरी वटि हा मुंहं जे दड़े ॾोकरी जा जेको आहे सो पेशंट डॉक्टर साहिबु वटि ईंदा रहंदा आहिनि त ॾिसो हिकिड़ी शिफ़ा मिले थी तॾहिं उहे अचनि था नवाब शाह त आम आहे हिकिड़ो या पका चांग अकरी चूंडके नारे जा माण्हू अचनि था त उन्हनि खे बि हिकिड़ी शिफ़ा मिले थी तॾहिं अचनि था दादू जोही खां अचनि था जामशोरे खां अचनि था अलाह ताला जी ज़ात शिफ़ा ॾियण वारी आहे प्रोग्राम सिहत जी ॻाल्हि जीअं मेहरापुर FM 94 जो हीअ आवाज़ अव्हांजे समातुनि ताईं पहुचे पियो डॉक्टर साहिबु असीं गुज़ारिश कंदासीं तव्हांखे त इन खां अलावा हीअ त अॼु मिसाल जेको मौज़ू आहे माउथ अल्सर यानी वात जो अल्सर वग़ैरह जो माना वात बि नाहे पटिबो इन ते हिकिड़ो ॿियो बि थींदो आहे जेके माण्हू गुटको या अहिड़ी शइ खाईंदा आहिनि त उन्हनि जो बि वात नाहे पटिबो उन्हनि खे कैंसर जो ज़्यादा हिकिड़ो चांस ऐं थी वेंदो आहे घणनि खे
4: जी साईं बिल्कुलु असां लास्ट प्रोग्राम में बि इहो तज़किरो कयोसीं त जॾहिं केरु यानी गुटको इस्तेमालु कंदो आहे त हुनजो वात बि जेको आहे सो यानी पहिरियां ईअं सम्झो त थोरो खुलंदो आहे पोइ आहिस्ते आहिस्ते उहो वात पटिजण जेको आहे सो हुननि जो ख़तमु थी वेंदो आहे यानी वात बि न खोले सघंदा आहिनि ऐं हुनखे इहा जेको आहे सो गले जी कैंसर थी वेंदी आहे ऐं पोइ पेशंट उहो जेको आहे सो यानी लाचार थी पवंदो आहे लेकिन असां वटि इन ई जे लास्ट प्रोग्राम में असां चयोसीं त चाहे स्मोकिंग करे थो या जेको आहे सो गुटको इस्तेमालु करे थो त उहो जेकॾहिं शख़्स बचणु चाहे थो त असां वटि होम्योपैथिक में हुनजो कामयाबु इलाजु आहे ऐं हू जेको आहे सो जेकॾहिं कंहिं अदे सां इहा वेदन आहे या तकलीफ़ आहे त असांजी जर्मन होम्योपैथिक क्लिनिक ते बिल्कुलु जेको आहे सो अचनि ऐं असां उन्हनि खे ट्रीटमेंट ॾींदासीं जंहिं सां हू बिल्कुलु उन जेके मुज़र असरात उन जा थी विया आहिनि उहे बि ख़तमु थी वेंदा ऐं गॾो गॾु जेको आहे सो हुनजी उहा जेकी आदत आहे उहा बि जेको आहे सो कटिजंदी वेंदी ऐं मां ज़रूरु जो जेको आहे सो हुन दोस्तनि खे चवंदुसि त महिरबानी करे अहिड़ी सोहबत खां ऐं अहिड़ी जेको आहे सो कमनि खां पासो कनि ऐं जेको आहे सो यानी हिकिड़ियूं अलाह ताला जूं ॿियूं कुदरती खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके जेको आहे सो इस्तेमालु करण सां अव्हां तंदुरुस्तु रही सघो था ऐं तंदुरुस्तु रहण सां गॾो गॾु तव्हां पंहिंजी ज़िंदगी खे ख़ुशगवार चयो ज़िंदगी तमामु ख़ूबसूरत आहे ऐं अलाह ताला जी हिकिड़ी अमानत आहे उनखे तव्हां ख़ूबसूरत तरीक़े सां जेको आहे सो गुज़ारे सघो था ऐं तव्हां हिकिड़ी कुदरती शयूं जेको आहे इस्तेमालु करे सघंदा। सौंफ हर खाधे खां बाद में चूसणु तमामु हिकिड़ी बहितरीन जेको आहे आदत आहे। इन सां मादो तव्हांजो सही रहे थो, जंहिंजे वात में स्मेल रहंदी आहे, जेकर चाहे थो त जेको आहे सो स्मेल ख़तमु थिए त हिकु त फूदने जो इस्तेमालु करे सघे थो, नंढिड़ो इलायची यानी नंढो फोटो जेको आहे सो इस्तेमालु करे सघे थो, उन सां बि काफ़ी असरात पइजी वेंदा आहिनि। या सोडा जेको आहे सो सोडा हूंदी आहे उहा उन जा घराड़ा करे सघनि था, हेड जे पाणी में विझी उन जा घराड़ा करे सघनि था। इहे काफ़ी अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके अव्हांजे जेको आहे सो तबियत खे रखंदियूं आहिनि। ऐं गॾो गॾु कुदरती हिकिड़ो सो कुदरत जो हिकिड़ो पंहिंजो निज़ाम आहे। कुदरत जेकी सुनत ते असां जेकॾहिं हलंदासीं त कॾहिं बि बीमार न थींदासीं। असां रोज़ानो जेकॾहिं असां जेको आहे सो हिकिड़ी मसवाक कंदासीं त मसवाक करण सां त अलाए केतिरियूं बीमारियूं जेको आहे सो दूरि थींदियूं। अव्हांजी अल्सर, अव्हांजी कैंसर, अव्हांजी जेके बि जेको आहे सो यानी पेट जूं बीमारियूं आहिनि उहे सभु दूरि थींदियूं। ॾंदनि जूं जेके बि जेको आहे सो बीमारियूं आहिनि उहे दूरि थींदियूं। अव्हां ॿी पेस्ट वग़ैरह इस्तेमालु कंदो आहियां कंदा आहियो त इन सां सिर्फ़ु अव्हांजी स्मेल ख़तमु थींदी हूंदी या को बैक्टेरियाज़, लेकिन मसवाक करण सां अव्हांजा जेको आहे सो न सिर्फ़ु स्मेल ख़तमु थिए थी या जेको आहे सो दाग ख़तमु थियनि, बल्कि अव्हांजा ॾंद बि मज़बूत थियनि था। उन में भरपूर हिकिड़ो कैल्शियम हूंदो आहे जेको अव्हांखे जेको आहे सो ताक़त ॾिए थो, ॾंद अव्हांजा मज़बूत थींदा आहिनि। ॻाल्हाइण लाइ खोड़ कुझु आहे, लेकिन टाइम बि जेको आहे सो ऐं कॉल्स वग़ैरह बि आहिनि। इन जे करे जेको आहे सो वधीक कंहिं दोस्त खे इन बारे में कुझु बि पुछणो आहे या इलाज जे बारे में, त असांजी क्लिनिक जर्मन होम्योपैथी क्लिनिक हफ़्ते जा छह ॾींहं मौजूदु हूंदा आहियूं। कॉन्टेक्ट नंबर अव्हांखे आकिब साहिब हिकु दफ़ो ॿीहर ॿुधाईंदा ऐं एड्रेस वग़ैरह त उन ते तव्हां बिल्कुलु अचो।
1: डॉक्टर साहिब पहिरियां कॉल जी तरफ़ हलूं पिया। अस्सलाम वालेकुम।
0: वालेकुम अस्सलाम
1: जी बाबा, केरु साहिब ॻाल्हाए पियो?
0: मोमिनपुर थी पियो ॻाल्हायां, शहर मेरापुर खां।
1: जी मुंहिंजा साईं, छा पुछंदा डॉक्टर साहिब खां?
0: साईं मुंहिंजो नंढड़ो भाणे जो आहे, 2 साल उमिरि अथसि।
1: जी जी अदा
0: जेको खाधो खाए थो उन पेट फूकजी थो वञेसि ऐं उन खां पोइ उची करे थो उनमें बदबोई थी थिएसि।
1: तव्हां ॾिसो मेहरापुर शहर में आहियो, डॉक्टर साहिब बि मेहरापुर शहर में मौजूदु आहे। आसानी सां तव्हां डॉक्टर साहिब वटि वञी सघो था, निंडे खे वञी ॾेखारे अचोसि, डॉक्टर साहिब खां इलाज करायोसि। इनशाला अॼु तव्हां कॉल कई आहे, वरी जॾहिं 15 ॾींहं 8 ॾींहं कॉल कंदव त उनजो रिज़ल्ट तव्हां पाण ॿुधाईंदव त एतिरो निंडे खे फ़र्क़ु पइजी वियो
0: आहे।
1: अॼु तव्हां ॾींहुं नोट करे छॾियो, सुभाणे डॉक्टर साहिब खां दवा वठो, वरी 8 ॾींहं कॉल करे मूंखे प्रोग्राम में तव्हां पाण ॿुधाईंदो हिन ई नंबर ते। साईं डॉक्टर साहिब, असां निंडे जी दवा वरितीसीं डॉक्टर मंज़ूर साहब खां, असांखे एतिरो रिज़ल्ट मिलियो आहे, एतिरी उमेद आहे अल्लाह ताला में। वधीक एफ एम ॿुधो, डॉक्टर साहब तव्हांखे ॿुधाए थो, रूबरू सुभाणे ई वञी ॾेखारियोसि। बिल्कुलु महिरबानी जी डॉक्टर साहब।
4: बिल्कुलु असां ॾिसो हर हिकु जीअं सॼो शुरूआत के प्रोग्राम में चयोसीं त हर ॿियो शख़्स मादे जी बीमारियुनि में मुबतला आहे ऐं इन बारे में तव्हांखे ॿुधायोसीं। दवा त मां स्मेलिंग अचे थी, पेट जा जेकी बि तकलीफ़ आहिनि, इन जो इलाज सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु होम्योपैथिक में बहितरु आहे। होम्योपैथिक ॾिसो जेकी बि ॿी इलाज आहे उहो सिर्फ़ु आरज़ी हूंदो आहे। तव्हांखे एसिडिटी थींदी, तव्हां कैप्सूल खाईंदो, वक़्ती तौर ते तव्हांजी एसिडिटी ख़तमु थींदी, लेकिन उन जा साइड इफ़ेक्ट ॿिया खोड़ सारा आहिनि, जिगर ते आहिनि, अव्हांजे जेको सो सेक्स ते आहिनि ऐं अव्हां जी नज़र ते आहिनि, अव्हांजे दिमाग़ ते आहिनि, अव्हांजे जिगर ते आहिनि। इन जे करे अव्हां इन्हनि सभिनी शयुनि खां जेकॾहिं बचणु चाहियो था त सिर्फ़ु होम्योपैथिक तव्हां रुजू थियो, होम्योपैथिक मेडिसिन इस्तेमालु कयो, उनजो को बि साइड इफ़ेक्ट कोन्हे को। ऐं जंहिं शइ जो साइड इफ़ेक्ट न हुजे ऐं ॿिए इलाज खां सस्ती हुजे ऐं बहितरु हुजे त मुंहिंजे ख़्याल में त उहो जेको आहे सो रस्तो बहितरु हूंदो आहे। इन जे करे होम्योपैथिक हिन वक़्तु सॼी दुनिया में जेको आहे सो मशहूरु आहे ऐं हिन वक़्तु उन होम्योपैथिक खे तमामु हिकिड़ा जेको आहे सो यानी मां हर उहो फ़र्द जेको ॼाण रखे थो त उहो होम्योपैथिक इस्तेमालु करे थो।
1: प्रोग्राम सिहत जी ॻाल्हि चई मेहरापुर FM 94 जो ही आवाज़ अव्हांजे समाजनि ते पहुचे पियो। अव्हांजो पंहिंजो मेज़बान हाकिम अली जिस्काणी अव्हां सां गॾु असांजे स्टूडियो में मौजूदु सिंध जो मशहूरु व मारूफ़ डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमन साहिबु। ऐं सिंध जो चवंदो आहियां पर जंहिं वटि बलोचिस्तान जा पेशंट अचनि था त असीं ईअं चवंदासीं त बलोचिस्तान जो बि मशहूरु डॉक्टर आहे। इवन ॾिसो देरा बुगटी खां वठी करे डॉक्टर साहिबु वटि अचनि था, झलमंगसी बलोचिस्तान खां ईंदा आहिनि, देरा मुराद जमाल जा डॉक्टर साहिब वटि पेशेंट अचनि था, खुशदार बलोचिस्तान खां डॉक्टर साहिब वटि पेशेंट अचनि था। त इन मां हिकिड़ो कॉमन आहे त डॉक्टर साहिब न सिर्फ़ हिते सिंध में पर इहो बलोचिस्तान में बि डॉक्टर साहिब एतिरो मशहूरु आहे। डॉक्टर साहिब ईअं ई आहे यकीन
4: अलाह ताला जी करम नवाज़ी आहे।
1: تمام بہترین دوستو اما کے بدھائیں ہلوں پروفیسر ڈاکٹر منظور حسین میمن صاحب ہر اربع خمیس جمعہ چھنچر آچر سومر تے صبح جو دہیں کا شام پنجے وگے تائیں جرمن ہومیوپیتھک کلینک ساموں ودھن پٹرا پیٹرول پمپ کوٹڑی کبیر روڈ مہراپور میں مریضن جو علاج کندا آہن ڈاکٹر صاحب جو خاص مہربانی آہن محبت آہن جو پہنجو اساں کے قیمتی وقت رینا آہن کا بھی بیماری لا علاج نہ ہے مانو لا علاج تھی کرے بھی جے کراچی میں بھی موٹی تھا اچن انہن جو بھی ڈاکٹر صاحب وٹ علاج موجود ہے یقیناً اللہ تعالیٰ کی ذات شفا دین والی ہے اللہ تعالیٰ میں کدیں بھی مایوس نہ ہے تھن مایوسی کفر ہوں ہے اللہ سی ذات شفا دین والی ہے اواں ایک دفعہ ڈاکٹر صاحب کے ضرور ڈکھارو جدے اواں ڈاکٹر صاحب کے ایک دفعہ ڈکھاریندا تو یقیناً اواں جی پانچ بگڑی دل مطمئن تھی اواں ڈاکٹر صاحب میں بھی مطمئن تھا ان کی ٹریٹمنٹ میں مطمئن تھا اللہ سائیں جی ذات شفا دیندی ڈاکٹر صاحب مختلف بیماری جا ماہر ڈاکٹر ہیں پتے کی پتھری آسانی سے ڈاکٹر صاحب وٹ نکری وجے تھی اکثر کرے مانو آپریشن کرے ونی پتو کڈرائے انا ہیں اواں کے پتے جو آپریشن کرائیں جی ضرورت نہ ہی ٹری سال تجربہ رکھدڑ پروفیسر ڈاکٹر منظور حسین میمن صاحب جو کو علاج کرے تو وڈے کھا وڈی پتھری جا جڑے مو وٹ ایکڑے ماں جا ویوز آ جن 23 ایم ایم جی تمام وڈی پتھری ہوئی وہ بھی پتے میں وہ پان الٹرا ساؤنڈ کھنی آیو تو سائیں مجھے الٹرا ساؤنڈ آئن ہی پنجن مہینن میں مجھے 23 ایم ایم جی پتھری نکری ہوئی ہے پتے میں تکلیف بھی کان ہے الٹرا ساؤنڈ بھی نل ہے الحمد للہ ڈاڑھو مطمئن آیا خوش آیا یقیناً ڈاکٹر صاحب کا جدہ علاج کرائیں تو وہ مہو ان مال تے ان کے وری پتے جی پتھری نتھی ہے تو جدید پتو مہو کڈرایا چن تھا تو ان کے وری مادے جی تکلیف رہے تھی جو پتے والوں جو وزن ہے وہ مادے تے ہلو وجے تو یقیناً مادے جی تکلیف بھی انسان کے سینے میں جلن تھے تھی کہ مہو تھی سمجھنا ہے اساں کے دل جو سور ہے ڈاکٹر صاحب یہ بھی تھیندو ہے
4: بالکل صحیح
1: تے ان وہ کی خبر پہ مانن یا تھوڑی اسا چاہندا سی تے اسا جو موزز بدھندڑن کے تہا جان جو
4: جیسے بالکل پتے جی پتھری جی حوالے سا پتو دسو ایک ما پہلی گل کدا تا جکی کڈنی سٹون تھیندو ہے تے ان کے رستو ہوندو ہے یوریتھرا جے وسیلے جے کو اسو یعنی ہو پتھری ان جی نکری ویندی ہے او کیلشیم ما پتھری ٹھاندی ہے یہ جکی پتے والی پتھری ہوندی ہے وہ فیٹ جی جے کو اسو ایک گوڑی ہوندی ہے جکی پتے میں موجود ہوندی ہے جدو علاج تھی ہے تو ان میں پتو ہی ان کے کڈی چند لیکن اساں جی جکی ہومیوپیتھک دوا ہوندی ہے وہ وہ کم کرتی ہے جو اندر ان کے گارے چھدی ہے اتنے ختم کر چھدی ہے اچھا ہاں ان کی خبر کی پوے یا کہڑی تکلیف تھے تھی یا جی تکلیف تھے تھی تو وہ ان جو ڈائگنوز کی کرائے ایک تو ان جو سونوگرافی جی الٹرا ساؤنڈ کرائب ہے تو خبر پوندی ہے تو گال بلیڈر اسٹون ہے یا جو ہے سو گال بلیڈر اسٹون کیتری ہے خبر پوندی ہے لیکن ان میں جی کمپلیکیشنس وہ یہ تھی ہے تو جو سو دل کچی تھی ہے الٹی وانگر دل تھی ہے ہاؤں میں جو سو ان کے شدید پیشنٹ کے سور پہ تقریباً یہ سور رات کے ٹائم میں جو سو زیادہ اتن ہے کہڑے بھی ٹائم تے پہ سکے تو لیکن زیادہ ٹائم رات کے ٹائم میں ان کے پہ سکے تو اڑیوں گرم اشیا یا چٹپٹیشنز زیادہ استعمال کرنے سے یا تکلیف جو سو ودی وی ہے جدہ تکلیف ودی ہے تو میں پہ گال کی پیٹ پھول جی ویسے ہے اواں کے جو دل کچی اکارا ہاؤں میں سور ان کا گڈ گڈ جدہ تکلیف ودی وی ہے تو فیور بھی اواں محسوس نہیں ہے ایترے قدر جو پیشنٹ کے تکلیف ودی ہے جو پیشنٹ ہاسپٹلائز ویسے ہے پی جدید ان جو ٹیسٹوں وغیرہ تھیں جی میں پہ گال کی الٹرا ساؤنڈ وغیرہ تھی پی خبر پہ ہے تو ان کے گال بلڈ ٹیسٹ ہے پہ گال یہ جدہ بھی چوجو ہی شروعاتی تکلیف میں جدہ تھوڑی تھوڑی ان کے پتھری اندر ٹھہری ہے تو خبر نہ بھی پوندی ہے جدہ یہ تکلیف ودی وی ہے یہ تکلیفوں جدہ ظاہر تھیں تو پی خبر پوندی ہے تو مجھے جو سو پتے میں پتھری ہے تیس تھی پتھری جو سو وی وی ایم ایم تے پتو پتھر سے بھرجی ویسے ہے پی خبر پوندی ہے پی جو سو کے لیٹ کندو ہے تو ان میں یہ بھی تھی جو اندر پتو بسٹ بھی تھی سکے تو ان سے موت بھی واقع تھی سکے تو ان کے کرے اواں کے جکڑے اڑی تکلیف ہے تو جلد از جلد جو ہے سو تو سٹھے ڈاکٹر سے جو ہے سو رجوع تھی کر الٹرا ساؤنڈ کرا کر ان جدید خبر پے تو جو کوشش کرا کر ہومیوپیتھک ٹریٹمنٹ ان میں بہتر ہے ऐं उन सां ई जेको आहे सो उहाँखे फ़र्क़ु काफ़ी पइजी सघे।
1: डॉक्टर साहब, फेसबुक ज़रिए कोई दोस्त असां गॾु आहिनि, आबिद हुसैन बरड़ो साहब प्रोग्राम ॿुधे पियो, मोहम्मद रमज़ान मेमण साहबु असांजो प्रोग्राम ॿुधनि पिया ऐं फेसबुक ते ॾिसनि पिया। वक़्त जो अहसासु अव्हांजा जेके डेज़ आहिनि हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलंदासीं। लाइव कॉल जो नंबर या असांजो कॉन्टेक्ट करण जो जेको नंबर आहे दोस्तनि खे ॿुधाईंदासीं, 0301-2196-8051। ऐं डॉक्टर साहबु, हर अरबा, ख़मीस, जुमो, छंछरु, आचर ऐं सूमर ते, यानी हफ़्ते जा 6 ॾींहं, अरबा, ख़मीस, जुमो, छंछरु, आचर ऐं सूमर ते सुबुह जो 10 खां शाम 5 वॻे ताईं जर्मन होम्योपैथी क्लिनिक साम्हूं वधण पोटरा पेट्रोल पंप, कोतली कबीर रोड, मेहरापुर में मरीज़नि जो इलाज कंदा आहिनि। 0301-2196-8051 डॉक्टर साहब जो नंबर आहे। ऐं अव्हांखे ॿुधाईंदा हलूं, का बि बीमारी लाइलाज नाहे, अधरंगो आहे, पिते जी पथरी आहे, गुर्दे जी पथरी आहे, मसाने जी पथरी आहे, नक जी हॾी वधियल आहे, साह खणण में तकलीफ़ आहे, दम आहे, उन्हनि सभिनी बीमारियुनि जा सभु कामयाबु इलाज कंदा आहिनि। औरतुनि या मर्दनि जे पोशीदा बीमारियूं, मर्दनि जूं जेके पोशीदा बीमारियूं हूंदियूं आहिनि, असीं ख़ामोश लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं, उन्हनि या औरतुनि जे पोशीदा बीमारियुनि जो डॉक्टर साहबु कामयाबु इलाज कंदा आहिनि। इन खां अलावा कंहिंखे हेपाटाइटिस बी आहे, सी आहे, केॾो बि पुराणो संधनि जो सूरु आहे, कुंदरग जो सूरु आहे, जोड़नि जो सूरु, इन खां अलावा ॿियूं जेके मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि, जेके नंढा ॿार आहिनि जिन जो कदु नथो वधे पियो, उन्हनि सभिनी बीमारियुनि जो डॉक्टर साहबु कामयाबु इलाज कंदा आहिनि। डॉक्टर साहबु, आख़िर में अव्हां कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदा असांजे मौज़ ॿुधंदड़नि खे?
4: साईं, सभ खां पहिरियों सभिनी जी वॾी महिरबानी, असांजे प्रोग्राम खे लाइक कंदा आहिनि ऐं ॾिसंदा आहिनि। प्रोग्राम में जेके अच्छा पैगाम इहो ई आहे त हर कंहिंखे भाउ खे नंढे जेको आहे सो दोस्तनि खे इहो ई जेको आहे सो अर्ज़ु आहे त पंहिंजे पीउ माउ जी ख़िदमत कंदा करियो ऐं उन्हनि जो वधि में वधि ख़्यालु रखो। वॾी महिरबानी,
1: तमामु बहितरीन। दोस्तो, प्रोग्राम सिहत जी ॻाल्हि जो बि वक़्तु पहुचे थो पंहिंजी पुॼाणी ते। जॾहिं बि दुआउनि जे लाइ हथु खणो त असांखे पंहिंजे दुआउनि में ज़रूरु यादि रखिजो। ॿिए प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान, अलाह वाही, साथ सलामत, सिंध सलामत।